0: महाराज की जय। जेली जक्कप महाराज की जय। यज्ञ भुल्लप महाराज की जय। मायखोर माळप महाराज की जय। पाणूर कर सिद्ध महाराज की जय। मुगलबगी मट्टी सिद्ध महाराज की जय। जयनम पार्वतेश्वर हर मारे।
1: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರೇಡಿಯೋ ಶಿವಮೊಗ್ಗ 90.8 ಎಫ್ಎಂ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ, ಭರವಸೆಗಾಗಿ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾನುಲಿ. ಈಗ ನೀವು ದಾಸರ ಪದಗಳನ್ನು ಕೇಳಲಿದ್ದೀರಿ.